0: बाबा आपण को खबर पठेतिले हिंदू मुसलमान विविध दूर हो जगन्नाथ भल भाव पूजा पातु आपण फेरी जातु खोर्धा को
1: कहा पाई फेरी पुत्र पत्नी प्रजा समस्ते मते त्याग करिसंते मु एकांत निसंग सर्पहरा
0: ए निसंग जीवन रे सेवा करिवार सुजक मते आपण देबे नै प्रभु
1: तुमको तुमको केमिति बुझेबि सुरैया मु जे मुसलमान नुहे मु हिंदू सुरैया तमे तमे हिंदू हे परिबो
0: आपण जे मुसलमान हे सरचंदे
1: मोर मुसलमान होवार किछि प्रमाण नै तमे जदि हिंदू हे जीव तबे तुमर नाम हबो सूर्यमणि मो संगरे जगन्नाथ दर्शन करि परिबो तमे तमे तमे कल चाहना हिंदू हबाको
0: मानव भीतर डोरे रे बंधा हमे दुई जणा ए बंधन धर्मर नुहे मनर प्राणर ना ना मु हिंदू नुहे कि मुसलमान नुहे मु इंसान जगन्नाथ से इंसान न देवता
1: सुरैया
0: धर्मांतर मोर विश्वास नहीं इंसानियत ही धर्म मु हिंदू हेबी केवल आपन को खुश करिबा पई
1: तबे हिंदू हो कि मुसलमान